नाचे नाचे कोई वहा आहा नाचे नाचे सारे हसी आहा नाचे नाचे सारे जवा आहा नाचे नाचे।

नाचे नाचे, कोई वहां आहा नाचे नाचे, सारे हंसी आहा नाचे नाचे, सारे जवां आहा नाचे नाचे।